आठ पहर हर नाम सिमरह चलै तेरा साथी भज साध संगत सदा नानक मिटह दोह कमाते वल वंच कर उधर भरह